0: जरूरी ऐलान, द न्यू जर्मन होम्योपैथिक मेडिकल सेंटर मशर डॉक्टर प्रोफेसर होम्योपैथिक डॉक्टर अकबर कुरैशी सेब्बा द 21 महीना तरद्वेन जून पोरे प चुटेवी द डॉक्टर सेब मरीजान द खपल चेकअप द पारा प द्रेम जून यानी द बुध परवज क्लिनिक ता तशरीफ रोड़े छे द मजीद मालूमातो द पारा पदे नंबर राबिता उकड़े 0311 84 33 878।
1: گرانو اوریدن کو تاسو آواز اورے د ریڈیو امن 88.4 بٹ گرام مونږ سره اوسئ۔